नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 MHz वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 25 आषाढ 1948 अर्थात 16 जुलै 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या.

0: नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून हे भय सुरू होते आणि मग भय इथले संपत नाही हा अनुभव येतो. समर्थ म्हणतात, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वताही असेना. आत्मज्ञानी पुरुष संत यांच्या मनात कसलेही द्वैत उरलेले नसते. सर्व द्वैतापलीकडचे अनंत असे सत्यस्वरूप ते पाहू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या अंतकरणात भयाचा लवलेशही नसतो. सर्वत्र जर मीच आहे तर माझ्याकडूनच मला कसले भय. म्हणूनच 16व्या अध्यायात दैवी गुणसंपत्तीचे वर्णन करताना भगवंत पहिला गुण अभय हा घेतात. पाणी बुडवूये मिठाते तो मीठची पाणी आते, तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. पाणी मिठाला बुडवायला आले तर मीठच पाणी होऊन जाते, विरघळून जाते, मग त्याला बुडण्याचे भय कुठले. तसे आपण अद्वैत स्वरूप झालो असता भयाचा नाश होतो. ही सर्वोच्च आंतरिक स्थिती. अभय म्हणजे सम्यक ज्ञानाच्या यथार्थ ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाईच होय, असं माऊली म्हणतात. मी आधार, मीच आधेय. ज्या वस्तूवर, घटकावर किंवा कल्पनेवर दुसरी कोणतीही गोष्ट अवलंबून असते, आधारलेली असते, त्या मूळ घटकाला आधार म्हणतात. जी गोष्ट आधारित असते, सामावलेली असते, तिला आधेय म्हणतात. घडा हा आधार तर पाणी आधेय. इथं भगवंत सर्व सृष्टीचा आधार, आलंबन, आश्रय आहेत, तर सृष्टी आधेय. सर्व सृष्टी परब्रह्मात सामावलेली, पण आधेय ही मीच म्हणतात. म्हणजे सृष्टी परब्रह्माहून वेगळी नाहीच, परब्रह्माच्या ठाई द्वैत नाही, त्यामुळे तेच आधार व तेच आधेय. देवही तेच व भक्तही तेच, अशी सारी मौज आहे. तात्विक अर्थ थोडा बाजूला ठेवून विचार केला तर आपल्याला खरोखरच भगवंताचा आधार वाटतो का? तुझं विणं कोण दया करणार, चिंता डोही बुडता तेथे येऊनी कर धरणार, असा आतून विश्वास वाटतो. नेहमी आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे झाल्यावर प्रार्थना म्हटली जाते. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम, तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे परमेश्वरा, तूच माझा एकमेव आधार असल्याने मी तुला शरण आहे, तेव्हा तू करुणेनं माझं रक्षण कर. आपणही सवयीनं ही प्रार्थना यांत्रिकपणे म्हणतो आणि गडबडीत ज्योतिषाला पत्रिका दाखवायला जातो. म्हणजे भगवंत खराच आधार वाटतोय का? पांडव वनवासात गेल्यावर एकदा कृष्ण भेटायला आले. द्रौपदीने विचारले, कृष्णा, द्यूतसभेत तो नराधम दुःशासन माझी एवढी विटंबना करेपर्यंत तू का थांबलास? आधीच का धावून आला नाहीस? कृष्णाने उत्तर दिलं, अगं मी तर तयारच होतो, पण आधी तुला आपल्या 5 पतींचा आधार वाटला, मग भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र वगैरे ज्येष्ठांकडे तू आधाराची याचना केलीस. शेवटी हतबल होऊन जेव्हा तू धाव मधुसूदना धाव असा टाहो फोडलास, त्या क्षणी मी धावून आलो. आपल्यालाही संकटकाळी आधी नातेवाईक, मित्र आठवतात, पैशांचा आधार वाटतो व शेवटी देव आठवतो. गोंदावलेकर महाराज म्हणत, शेवटी नाही तर सर्वप्रथम रामरायाची आठवण यायला हवी, तेवढा आधार वाटायला हवा, ती अनन्य शरणता हवी. अनन्यास रक्षितसे चापपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तुकोबा म्हणतात, त्रैलोक्य पाळीता उभगला नाही आमचे त्या काही असे ओझे, तो उपेक्षा करणार नाही ही ठाम श्रद्धा हवी. आणखी एक विचार म्हणजे, माझा किती जणांना खरोखरच आधार वाटतो? बाकीचे माझ्यावर अवलंबून आहेत असं उगीच अहंकारानं वाटत असतं. जन पळभर म्हणतील, हाय हाय मी जाता राहील कार्य काय. अहंकारानं आपलंच अधपतन. तेव्हा निरपेक्ष भावानं काम करावं, उपकाराचा भाव नको. मीच आधार, मीच अधेय, कोण कोणावर उपकार करणार?
1: चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन होतं अनिल पानसे यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ललिता गोडबोले यांच्या स्वरात रुद्राष्टकम

0: प्रभात वंदना या कार्यक्रमात आता महेंद्र कपूर यांच्या स्वरात राम गुलाम यांची भक्तिरचना।
1: काकड आरतीनंतर भूपाळीचे स्वर उमटतात, साई योग्याला

सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता आर्यन पराडकर यांच्या स्वरात गुलाब भेदोडकर यांची भक्तिरचना.

अरिंद बराडकर यांना पण ऐकलं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं संत मीराबाई यांचं हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समूह स्वरात सतीश भाटिया यांची देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात सतीश भाटिया यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. जाधव सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: जाधव सर, एकात्मिक पीक पोषण हे अतिशय महत्वाचं आहे. पीक पोषणाबरोबर आपल्याला जमिनीच्या भरण पोषणावर पण लक्ष द्यायचंय. जर जमीन व्यवस्थित असेल तर आपल्याला पीक चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा किती महत्वाचा भाग आहे याविषयी काय सांगाल आज?
2: यामध्ये एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं सेंद्रिय खत हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. सेंद्रिय खत म्हणजे कुठली की पूर्वंपार आपण वापरत आलो, शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, ही खत आहे. त्याचबरोबर नव्याने या ठिकाणी गांडूळ खत आपण तयार करून त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोंबडी खत असेल, सोनखत असेल, याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. ही

0: या खताला सेंद्रिय खतांना आपण भरखते असं म्हणतो, कारण ती मोठ्या पद्धतीनं पिकाला द्यायला लागतात मोठ्या प्रमाणात, त्यामुळे त्याला भरखत असं म्हटलं जातं. जमिनीचं भरणपोषण होण्याच्या दृष्टीनंही अतिशय महत्वाचे असतात. आपण बघा कुठल्याही विद्यापीठाची किंवा शासनाची शिफारस जर बघितली तर त्या ठिकाणी 10 ते 15 टन एकरी शेणखत किंवा कुजलेलं कंपोस्ट खत वापरा आणि नंतर ही मात्रा वापरा असं सांगितलं जातं. परंतु आपण तोच भाग विसरून जातो आणि फक्त दिलेली शिफारस रासायनिक खताची तेवढीच आपल्या लक्षात राहते. कारण हे जमिनीचं पुनर्भरण जर आपण जर कुठलंही पीक जर बघितलं तर एकरी साधारण 20-25 क्विंटल पेक्षाही जास्त 2.5 टनापासून ते अगदी 10 टनापर्यंत एकरी उत्पादन आपण घेतो आणि मग तो काढलेला पदार्थ जमिनीला परत जाणं गरजेचं आहे. तो नाही गेला तर जमिनीचं पोषण आहे ते पोषण कमी होतंय. त्या अनुषंगानं आपल्याला सेंद्रिय खताचा योग्य प्रमाणात वापर दरवर्षी जे आहे ते करणं गरजेचं आहे. याचबरोबर काही जोर खतं पण येतात सेंद्रिय खतामध्ये ज्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त राहतं, जसं की निंबोळी पेंड असेल, करंज पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, हाडाचा चुरा असेल, त्याचबरोबर मासळीची खतं आहेत, याचाही वापर आपण सेंद्रिय खत म्हणून करू शकतो. परंतु आज जर बघितलं तर त्याचे दर जास्त असल्यामुळे ते वापरावरती मर्यादा येतात. परंतु पूर्वी याचा वापर सर्रासप्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते करत होते, त्याचाही वापर आपल्याला सेंद्रिय खत म्हणून जे आहे ते करणं अतिशय गरजेचं आहे.
1: अगदीच खरं आहे. मला वाटतं ही सेंद्रिय खतं अतिशय महत्वाची आहेत आपल्याला सेंद्रिय कर्ब टिकून ठेवण्यासाठी किंवा शाश्वत शेती करण्यासाठी म्हणून.
0: संतुलित पीक पोषणामध्ये सेंद्रिय खतं ही 100% तेवढीच महत्वाची आहे, कारण ही जमिनीचं पोषण भरण तर करतातच, शिवाय मूलद्रव्य जे पिकाला लागणार आहेत ती सुद्धा ह्या खताच्या माध्यमातून थोड्या का होईना प्रमाणात मिळत असतात. दुसरा फरक आपण जर बघितला तर या खताच्या माध्यमातून मिळणारे अन्नद्रव्य सर्वच्या सर्व पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य याच्या माध्यमातून मिळतात. जर आपण युरिया विचार केला तर फक्त त्यातनं नायट्रोजनच पिकाला मिळतं, पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय खत टाकतो, शेणखत टाकतो, कंपोस्ट खत टाकतो, तर त्याच्यामधून भले कमी प्रमाणात मिळू द्या पण नत्र मिळतो, स्फुरद मिळतो, पालाश मिळतो, त्याच्याबरोबर कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, गंधक असेल आणि सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य ही सगळी त्या योग्य प्रमाणात जे आहे ती पिकाला मिळतात. त्यामुळे सेंद्रिय खताचा योग्य प्रमाणात वापर होणं पीक उत्पादनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं.
1: अगदीच खरं आहे सर. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता माहिती होऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम. यामध्ये सातारा परिसरातील वृक्षसंपदा या मालेतील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यंगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम मेसर्स बाळ एम जोगळेकर. 7:45 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 सुगम संगीत. 8:00

8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 मराठी चित्रपट संगीत. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 अमृत कलश हा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर मीरा दीक्षित यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं. आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये श्रीमद शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर मीरा दीक्षित यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात.

10 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 10:15 पी एन गाडगिळे अँड सन्स, 10:20 शार्विल होमिओपॅथी हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 10:30 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 10:35 सुगम संगीत, 11 लोकगीतांचा कार्यक्रम, तर 11:30 हिंदी चित्रपट संगीत। दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी, 6 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ, 6:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी ठीक 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 कलाविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात आज संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा, याचं लेखन केलंय डॉक्टर सुनील देशपांडे यांनी आणि यामध्ये सहभाग आहे श्रेया गोलिवडेकर, सुप्रिया मोरे आणि डॉक्टर सुनील देशपांडे यांचा। तसंच कृषीवाणी हा कार्यक्रम 8 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:15 श्री जगन्नाथ रथयात्रेवर आकाशवाणी वृत्तांत, 8:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, रात्री 11 हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: आपण ऐकता आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम.
1: बांधकामाल करणारी बांधकामाची माणसं.
2: मॉडेल डेव्हलपर्स सातारा 83083 11511.
1: मॉडेल डेव्हलपर्स बांधकामालीची माणसं.
3: आई आई ग, टॉयलेटची जागा सुजलीये, फुगून बाहेर आलीये.
4: काय काय काय काय?
3: तिथं ओलं राहतंय, खाजतंय. टॉयलेट नंतर जळजळतंय, आग होतीये, रक्त जातंय. तिथं पुळी पण आलीये, त्यातून रक्त येतंय. त्रास होतोय, त्रास होतोय.

0: मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय.
1: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
2: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार.
1: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94 21 21 23 01 94 21 21 23 01.
3: दादा, बर्थडे ला
4: श्रीमानला जाऊ.

0: बारावी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ, आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडेच. संपर्क करा 98-81-64-79-85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
2: @64 Avenue 1BHK 2BHK Flats, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
1: बुकिंग सुरू.
3: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
4: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15-22 जुलै, 0 लेबर चार्जेस, स्पेअर्स वर 10% सूट.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल @1. H39 जुनी MIDC सातारा. 98-22-801-804.
6: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप, आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट. ओनली @JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
7: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
8: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
7: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
8: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
7: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा या मालेतील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आरंगले वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. ऐकूया परिसर हा कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो. ऋतुराज येता वनी बहरून आली, लाल नारंगी झुंबरे लेऊन शालमली, अंगा खांद्यावर सजले वसंत ऋतूचे दान, निळ्या नभी शोभे तिचे देखणे रूप महान. आज आपण माहिती घेणार आहोत शालमली या वृक्षाची.

0: शाल्मली वृक्ष ज्याला काटेसवर किंवा सेमल असेही म्हणतात, हा एक भव्य काटेरी आणि वसंत ऋतूत लाल नारंगी फुलांनी बहरून जाणारा वृक्ष आहे. या वृक्षाला संस्कृतमध्ये रक्तपुष्पा म्हणजेच लाल रंगाची फुले असणारा, कंटकद्रुम म्हणजेच खोडावर आणि फांद्यांवर तीक्ष्ण काटे असलेला वृक्ष, पुरणी म्हणजेच फळ पिकल्यावर त्यातून भरपूर कापूस बाहेर पडतो, पिच्छिला म्हणजे ज्याच्या खोडातून चिकट डिंक स्रवतो. शाल्मली ही वनस्पती वृक्षवर्गीय असून 30 ते 40 मीटर उंचीपर्यंत वाढते. तरुण झाडांच्या खोडावर आणि फांद्यांवर मोठे टोकदार शंकूच्या आकाराचे काटे असतात जे जुने झाल्यावर झिजतात. हिवाळ्यात या झाडाची सर्व पाने गळून पडतात, त्यानंतर नवीन पाने येतात जी तळहाताच्या आकाराची असतात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान झाडावर लाल भडक रंगाची मोठ्या कपासारखी फुले येतात. फुलांमध्ये भरपूर मध असतो. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या सालींच्या खोडावर येणाऱ्या काट्यांचा वापर आयुर्वेदिक वैद्य विविध विकारामध्ये करताना दिसतात. विशेषतः शाल्मली काट्यांचा वापर तारुण्यपीठिकेवर करतात, तसेच याच्या फुलांपासून केलेली भाजी स्त्रियांच्या विकारामध्ये वापर केली जाते. या वनस्पतीची मुळे ही औषधामध्ये वापर केलेली दिसतात. खोडापासून निघणारा डिंक सदृश स्त्राव याला मोचरस असे म्हणतात. बरेचसे वैद्य पंचकर्म चिकित्सेमध्ये याचा वापर करताना दिसतात. त्याच्या आकर्षक फुलाकडे मधमाशा मध संकलन करण्यासाठी जमा होतात. तसेच बरेचसे पक्षी या झाडांवर फल आगमन काळामध्ये बसलेली दिसतात. बऱ्याचशा कीटकांना सुद्धा ही वनस्पती खाद्य म्हणून एक स्रोतच आहे. निसर्गाचा अशा प्रकारे समतोल साधणारी वनस्पती आपण सर्वांनी आवर्जून सातारा जिल्ह्यामध्ये लावण्याची शपथ घेऊया. या वनस्पतीची रोप निर्मिती बियांपासून केली जाते. सातारा परिसरामध्ये यवतेश्वर, पाटेश्वर, अजिंक्यतारा तसेच ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपण या वनस्पतीचे रोपण करावे.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्षसंपदा या मालेतील माहिती आपण ऐकलीत. लेखन होतं डॉ विनोद प्रतंगे, प्राचार्य अरिंगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे 16 जुलै. स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली यांचा जन्म 16 जुलै 1909. त्यांचं मूळ नाव अरुणा गांगुली. 1942 सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजींनी राष्ट्राला करो वा मरोचं आवाहन केलं. त्यावर्षी 8 ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय होत्या. मराठी साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा क्रू चोरघडे यांचा जन्म 16 जुलै 1914. कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे 92 ललितलेख, चरित्र, प्रबंध, पाठ्यपुस्तकं इत्यादी लेखन केलं किंवा त्यात योगदान दिलं. ते 2 वर्ष महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधीजींचे अनुयायी असलेल्या चोरघडे यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. नाटककार आणि लेखक

0: जगदीश चंद्र माथुर यांचा जन्म 16 जुलै 1917 लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचा जन्म 16 जुलै 1943 भारतीय हॉकीपटू धनराज पिले यांचा जन्म 16 जुलै 1968 त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या आणि कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार पदापर्यंत पोहोचले. आघाडीवर खेळणाऱ्या धनराजनी आतापर्यंत 400 जास्त सामने खेळले असून 200 आसपास गोल केले आहेत. भारताकडून सर्वात जास्त गोल करणारे ते खेळाडू आहेत. 4 ऑलिम्पिक, 4 जागतिक हॉकी करंडक, 4 चॅम्पियन्स चषक आणि 4 आशियाई स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. 2002 झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचे ते कर्णधार होते. अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी झाली 16 जुलै 1945 रोजी. इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या मॉन्टब्लँक बोगद्याचं उद्घाटन झालं 16 जुलै 1965. चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो 11 अंतराळ यानाचं फ्लोरिडा इथून प्रक्षेपण झालं 16 जुलै 1969 रोजी. गुजरातमध्ये शाळेतल्या प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय झाला 16 जुलै 1998 रोजी. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनन्यसाधारण असं काम केलं अशा दिग्गजांच्या यादीतलं एक क्रियाशील व्यक्तिमत्व इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा सी बेंद्रे यांचं निधन झालं 16 जुलै 1986 रोजी. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा सी बेंद्रे यांची कामगिरी अतुलनीय आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे यांच्यासारख्या महर्षींचा वाटा फार मोठा आणि अतिशय मोलाचा असा आहे. रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उस्ताद निसार हुसेन खान यांचं निधन झालं 16 जुलै 1993 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार आहे, काळानुसार बदला जीवन नक्कीच बदलेल. आजचा सुविचार पुन्हा एकदा, काळानुसार बदला जीवन नक्कीच बदलेल. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाटदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट, नानका.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
4: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
5: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा जाऊया विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार, कृषी मंत्र्यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर $14 कोटी किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला. या मुक्त व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर

0: प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे. मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावानी जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावानी आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक पोईम विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नेता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून

0: अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, तर बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे सोलापूर सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
3: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
5: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
4: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
5: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
4: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: 118
1: कंगराळकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व.
0: आपली वास्तू हरी वास्तू
1: पवित्रम तथास्तु.
2: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुलामुलीं करता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश फाउंडेशन ATD GD आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग आर्ट मास्टर. संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट बरे रस्ता सातारा. फोन 74 99 415 793.
1: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
3: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
1: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या रेडीमेड टी शर्ट पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
3: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
3: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शन

0: साठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, याचं व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठ्ठलाचरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं जे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं, जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, जी वारीची परंपरा, ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो, तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढे जातात, आणि सर्वात महत्वाचं मला त्यातलं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराया माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालोय आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगाने पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुणी यात सहभागी होत आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे, तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
0: बरोबर.
1: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या 8ही

0: ती मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतोय. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं
1: बरं.
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 आयसीयू आरोग्य कक्ष आहेत
1: बरं,
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत, 353 रुग्णवाहिका आहेत ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: मला सर्व सेवा वारीच्या मार्गावर,
0: वारीच्या मार्गावर फक्त वारकऱ्यांसाठी,
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत,
0: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
1: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना हा अतिशय आदरार्थी शब्द आहे
1: अगदी,
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का, मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे, मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ऍप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ऍपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ऍप लॉन्च केलं आणि या ऍपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ऍप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामान विषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं.
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, आयसीयू असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का, दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलंय की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी, आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ऍप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं.
0: आणि या ऍपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्य संपन्न वारी ऍपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्या मार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यश सुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल.
2: श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची,

या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. मेसर्स बाळ एम जोगळेकर.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920111497।
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख। इतकी मुलायम मुकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट।
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच।
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही।
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही।
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो। अक्षय, तू अगदी रेडिओ वरती बोलल्यासारखा बोलतोय। तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओ वरती।
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान।

0: माहिती सांगता हो तुम्ही?
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा. आपले सराफ त्यांनीच मला सांगितलं, रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल. मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ.
2: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता, पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं, खूप जण ऐकतात रे रेडिओ. आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात.
0: हो हं प्रसाद, मी तुला म्हणलो होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या.
1: मी काय म्हणतो वहिनी,
0: हा
1: तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर. नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा, 99 20 11 49 17. वा वहिनी, तुम्हाला पाठ आहे.
0: अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर. बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
2: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं.
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेटमध्ये बसवून जाहिराती करून देतात. शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
2: अमेय जोगळेकर का?
1: हो. अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात. त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा. अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का.
0: हो मी पण ऐकलेत हा त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते. त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकलीय मी.
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते. मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे. एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची.
2: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून.
0: एकदा वगैरे नको हं, आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 99 20 11 49 17.
2: ओके लावतो, 99 20 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
3: हॅलो नमस्कार.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99 20 11 49 17, 9920114917.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
5: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
5: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: ग्राहक केंद्रित कार्यक्रम मेसर्स बाळ एम जोगळेकर आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
9: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
10: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
10: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: ओके.
10: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही.

अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली

0: आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
4: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय,
5: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
4: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण, कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
5: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
4: 98-90-55-94-64.
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
8: अँब्रोसिया फूडची दर्जेदार बेकरी उत्पादने.
9: JK देवी ज्वेलर्सची लाईटवेट ठुशी.
10: JK देवीज लाईटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
9: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
11: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
12: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
11: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94-22-50-89-94.
12: बोडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97.
11: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
13: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू, तिथेच रुजू.
11: RTO ऑफिस समोर, सातारा. 91-58-31-11-53.
4: AI च्या युगात IT क्षेत्रात करिअर करायचंय,
5: मग सावित्रीबाई फुले महिला महा

0: महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण, कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
0: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
1: 98 90 54 94 64.
2: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. कार्यक्रमात आता अरुण काकतकर यांची गीतरचना. संगीत आहे मीना खडीकर यांचं आणि या गीताला स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

0: शकते.
1: आयुर्वेदिक केरला मसाज आणि स्वीडिश मसाज थेरपीच्या प्रकाराविषयी काय सांगाल?
0: स्वीडिश मसाज थेरपी ही सर्वात प्रचलित मसाज थेरपी आहे. यामध्ये सिक्वेन्सनुसार वेगवेगळ्या स्टेप्सचा वापर करून मसाज थेरपी केली जाते. यासाठी मसाज लोशन किंवा तेलाचा उपयोग करतात. स्वीडिश मसाज थेरपीमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते, सांधेदुखीपासून आराम मिळतो.
1: आणि केरळ मसाज थेरपी कशा प्रकारे केली जाते?
0: केरळ मसाज थेरपीमध्ये औषधी तेलाने शरीराला अभ्यंग घातलं जातं, स्टीम बाथही दिलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या इथं केरळ येथे तयार होणाऱ्या विशिष्ट तेलानेच मसाज केली जाते, ज्यामुळे ताण निर्माण करणारे कोर्टिसोल हार्मोन 50% कमी होते. त्यामुळे वेदना कमी होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो, सांधेदुखी, लकवा किंवा मज्जातंतूशी निगडीत आजारांवर या उपचारामुळे आराम मिळतो. वयस्कर लोकांसाठी हा मसाज प्रकार खूपच फायदेशीर आहे.
1: सर, तुम्ही या क्षेत्रात केव्हापासून आहात?
0: गेली 16 वर्ष मी या क्षेत्रात आहे. 2005 साली मी स्वतःचं राज बॉडी ट्रीटमेंट सेंटर सुरू केलं. काही लोक ऑनलाईन किंवा मग पेपर मधील जाहिरात वाचून फोन करतात आणि बॉडी ट्रीटमेंट साठी येतात. इथं आल्यानंतर दवाखान्यात आलोय असं वाटतच नाही. मसाज थेरपी केल्यानंतर स्ट्रेस कमी होऊन रिलीफ मिळतो असं आमचे कस्टमर सांगतात. बरेच कस्टमर दर आठवड्याला किंवा 15 दिवसातून एकदा मसाज थेरपीसाठी रेग्युलर येतात.
1: मसाज थेरपीची खूपच छान माहिती सांगितली. माझ्या बाबांचे हल्ली सारखे गुडघे दुखतात, त्यांना तुमच्याकडे एकदा नक्की घेऊन ये.
0: हो नक्की आण, पण यायच्या अगोदर फोन करून ये. हा माझा नंबर घे.
1: हो सांगा ना.
0: 9822551294.
1: 98-22-55-12-94. थँक्यू सर.
0: यु आर वेलकम.
1: सो गाईज, ही होती सातारच्या राजलक्ष्मी थिएटर समोरील राजशास्त्रोक्त बॉडी ट्रीटमेंट सेंटरची स्वास्थ्यपूर्ण गोष्ट. अशीच नाविन्यपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची, संकल्पना वर्ड अँड इमेज सोल्युशन्स सातारा. संपर्क 280-173. 280-173. ओळख बाजारपेठे.

0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98222 41 255.
4: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
5: काय चाललंय, काय झटपट पटापट?
4: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
5: कसलं?
4: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
5: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना, तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: साठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा।
1: सूचना आकाशवाणी 17 केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात।

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार मैत्रिणींनो, अद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
4: नमस्कार.
3: आपण मॅमोग्राफी बद्दल बोलत होतो मैत्रिणींना, त्याबद्दल माहिती सांगत होतो. आता खरं तर असा एक प्रश्न येतो की मॅमोग्राफीच का करावी, कारण ती पेनफुल असते, अगदी क्षणभरासाठी का होईना पेन होतं, पण सोनोग्राफीमध्ये तर आपल्याला काही पेन जाणवत नाही. मग सोनोग्राफी केलेली चालत नाही का, मॅमोग्राफीच का करायला पाहिजे?
4: हो, आपण हे डिस्कस केलं की लोकांना मॅमोग्राफीची थोडीशी भीती वाटते. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट स्वतःहून विचारतात सोनोग्राफी करू का, मॅमोग्राफीच केली पाहिजे का. ऍक्च्युली जसं मी म्हणते की थोडी माहिती मिळाली की आपले हे डाऊट्स क्लिअर होत जातात. तर ऍक्च्युली समजून घेतलं पाहिजे की सोनोग्राफी काय आणि मॅमोग्राफी काय आहे. दोन्ही अतिशय उत्तम ब्रेस्ट मधल्या प्रॉब्लेम्सला डायग्नोज करणाऱ्या उत्तम तपासण्या आहेत. पण दोन्ही तपासण्यांचं किंवा मी म्हणेन त्याच्यासोबत MRI सुद्धा एक तपासणी आहे जी ब्रेस्टसाठी केली जाते. पण या तिन्ही तपासण्यांचं प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक तपासणीचा योग्य वेळेस योग्य गोष्टीसाठी उपयोग करावा लागतो. तर आपण मॅमोग्राफी स्क्रीनिंगसाठी म्हणतोय की जेव्हा आपल्याला काही त्रास नाही आहे तेव्हा आपण स्क्रीनिंग करून स्वतःहून लक्ष देऊन तिथे काही आहे का हे शोधण्याबद्दल बोलत आहे. असं जेव्हा असतं तेव्हा मॅमोग्राफी ही तपासणी एक अगदी छोट्यातली छोटी गाठ सुद्धा शोधू शकते असं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या रिसर्च नंतर सिद्ध झालेला आहे.
3: ओके.
4: सोनोग्राफी ही तपासणी एखादी गोष्ट जर सापडली तर त्या एखादी गाठ सापडली, एखादं डक्ट फुगलेलं आहे, एखादा पाण्याचा फुगा आहे, हे जेव्हा आपल्याला मॅमोमध्ये दिसतं त्याला कॅरेक्टराइज करायला, म्हणजे ती एक्झॅक्ट किती सेंटीमीटरची आहे, त्याला वरून कॅप्सूल आहे का नाही, त्याला रक्त पुरवठा आहे का नाही, एक्झॅक्ट त्या गाठीचं अजून आपल्याला विश्लेषण मिळण्यासाठी, अजून त्याचं कॅरेक्टरायझेशन होण्यासाठी सोनोग्राफी इज युजफुल. पण स्क्रीनिंगसाठी काहीही नसताना तिथे काहीही छोट्यातला छोटा बदल शोधण्यासाठी मॅमोग्राफी जास्त उपयोगी पडते.
3: मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्टच्या कॅन्सरच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता अद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383536 8383536 डॉक्टर स्नेहल, मग आम्ही असं ऐकलेलं की ही मॅमोग्राफी 40 नंतरच करावी शक्यतो, तर असं काय म्हणजे आधी का नाही करत?
4: सो मॅमोग्राफी जसं मी म्हणलं प्रत्येक

0: तपासणीचे आपापले वैशिष्ट्य आहे. जसं सोनोग्राफी एखाद्या गाठीला कॅरेक्टराईज करू शकते, तसंच सोनोग्राफीचं महत्व असं पण आहे की ती कोणत्याही एज मध्ये केली, कुठल्याही सिच्युएशन मध्ये केली तरी ती माहिती आपल्याला सेम टाईपची सेम क्वालिटीची मिळू शकते. पण मॅमोग्राफीचं असं आहे की खूप डेन्स ब्रेस्ट जर असले, डेन्सिटी समजण्याचा सिम्पल गोष्ट म्हणजे जेव्हा तरुण असतं व्यक्ती तेव्हा ब्रेस्ट थोडेसे दाट असतात, थोडेसे फर्म असतात आणि जसं जसं वय वाढतं तसे ब्रेस्ट सॉफ्ट होत जातात. हे जे सॉफ्ट होणं आहे त्याचाच अर्थ की डेन्सिटी कमी होत जात. सो जेव्हा डेन्सिटी कमी होत जाते तेव्हा मॅमोग्राफीचा उपयोग जास्त आहे. खूप डेन्स ब्रेस्ट मध्ये म्हणजे खूप फर्म खूप दाट ब्रेस्ट मध्ये मॅमोग्राफी तितकासा रिझल्ट देत नाही. आपण का करतोय मॅमोग्राफी तर बारीक बदल सुद्धा बारीक गाठ सुद्धा आपल्याला ओळखता यावी म्हणून. पण जर खूप दाट ब्रेस्ट असले तर हे बारीक बदल दिसत नाहीत. म्हणून कमी वयामध्ये 40 आधी फक्त मॅमोग्राफी किंवा मॅमोग्राफी ही इनफ नसते. तेव्हा आपल्याला मॅमो सोनो हे दोन्ही करावं लागू शकतं किंवा त्यावेळेला MRI ही बेटर ऑप्शन असते जर आपण स्क्रीनिंगसाठी करतोय. पण 40 नंतर साधारण आपले ब्रेस्ट सॉफ्ट होतात, डेन्सिटी कमी होते आणि या वयोगटात मग मॅमोग्राफीने स्क्रीनिंग करणं हे योग्य ठरतं.
1: तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536 पुन्हा भेटूयात. अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:29 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये $14 कोटी किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशेवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल.

असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं.
होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत.

0: हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं, तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण, तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमीकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांना आपण ऐकलं ज्योतिबाचा नवस या चित्रपटासाठी. हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळारामन यांची रचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि चित्रपट बायकोचा भाऊ.

0: लता मंगेशकर यांच्या सरातलं बायकोचा भाऊ या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय.

बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत होतं चलते चलते या चित्रपटातलं. गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान काट

0: करी। रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत होतं चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं. संगीत अन्नू मलिक यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: एकच कॅम्पस अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप. उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: सोनू निगम अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत होतं चलो इश्क लढाये या चित्रपटातलं. संगीत हिमेश रेशमिया यांनी दिलं होतं.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: नारायण विश्व, आपलं विश्व म्हणजे आपलं घर।
1: नारायण विश्व, जिथं आपलं जग वसेल।
0: नारायण विश्व, जिथे घराची ओढ लागेल।
1: नारायण विश्व, जिथं कोणी आपली वाट बघेल।
0: नारायण विश्व, रहिमतपूर रोड, कोडोली, सातारा इथे।
1: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट।
0: आमचा संपर्क 90118 90118,
1: 9011890118।
0: कंग्रायकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व।
1: आपली वास्तू, हरी वास्तू,
0: पवित्रम तथास्तु।

रूपकुमार राठोड, अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं चॅम्पियन चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 9:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता अमृत कलश हा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर मीरा दीक्षित यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन आहे अजय गिजरे यांचं. ऐकूया अमृत कलश.

0: श्रोते हो नमस्कार. अमृतकलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, अर्थशास्त्र विषय घेऊन एम एची पदवी, पुढे इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स या विषयात PhD, अलिबाग, खटाव, सातारा, बेंगळुरू अशा विविध ठिकाणी अध्यापनाचं कार्य, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील संस्था उभारणीचं कार्य, बेंगळुरूच्या वास्तव्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा अभ्यास आणि प्रशिक्षण, आणि नुकतंच अध्यात्माच्या गुढीतून श्रीमद शंकराचार्य रचित आनंदलहरी स्तोत्राचा अभ्यास आणि पुस्तक रूपानं त्याची मांडणी, असं बहुव्यासंगी व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉक्टर मीरा दीक्षित यांना आज आपण मुलाखतीसाठी पाचारण केलं आहे. त्यांच्या या कार्याचा, छंदाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. डॉक्टर मीरा दीक्षित मॅडम, स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद आणि आभार.
0: आयुष्यामध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रामध्ये खूपच उंची तुम्ही गाठलेली आहे, तर हे आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ठरवलेलं होतं की बाबा आपण शिकवायचं, अध्यापनच करायचं, असं काही ठरवलं होतं आधी?
1: म्हणजे माझे वडील जे होते ते शिक्षण तज्ज्ञच होते आणि आई पण शिक्षिका होती. आणि संपूर्ण आमचं, म्हणजे मी माहेरची गोखले आहे, तर संपूर्ण आमच्या घरामध्ये अभ्यासाचं, शिक्षणाचं, आणि ते पुढे ते डायरेक्टर ऑफ एज्युकेशन होते रायगड जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आमच्याकडे शिक्षणाचं वातावरण होतं. त्यामुळे आपल्याला शिक्षणाची गोडी पहिल्यापासून होती. शिक्षणाची गोडी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अर्थशास्त्र जरी विषय घेतला तरी सुद्धा महाविद्यालयातच शिकवावं, प्रोफेसर व्हावं अशी इच्छा पहिल्यापासून होती. कारण घरातच ते सगळं आम्हाला बाळकडू होतं. तसं अध्ययन आणि अध्यापन दोन्हीमध्ये जीवन व्यतीत करायला मिळालं हे माझं भाग्य. अर्थशास्त्राचा अभ्यास हा कायम आनंददायक वाटला. म्हणजे माझी एकंदर जी वृत्ती होती ती गणिताचा बेस असलेली वृत्ती, ज्याला आपण तार्किक लॉजिकल थिंकिंग म्हणतो, अशा प्रकारची होती. आणि त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय घ्यावा असं पहिल्यापासून वाटलं. आणि अर्थशास्त्र हा विषय पहिल्यापासून मला त्याची एवढी गोडी लागली किंवा ते येत राहिलं आणि त्याच्यामध्ये मी अगदी शिरत राहिले. आणि सबंध जीवनामध्ये किंवा देशाच्या एकंदर प्रगतीमध्ये असा जर आपण व्यापक विचार केला किंवा इवन वैश्विक प्रगतीमध्ये अर्थशास्त्र हे आपल्या जीवनाचा मूलाधार आहे असा माझा ठाम विश्वास आहे.
0: त्याला
1: मला लहानपणापासूनच हे वाटत राहिलं.
0: पण पुढे जाऊन तुम्ही PhD सुद्धा इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये केली.
1: पुढे असं झालं की अर्थशास्त्र हे आपण केवळ एक तात्विक अर्थशास्त्र शिकवत होते मी, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा भारतातील अर्थशास्त्र, इंडियन इकॉनॉमिक्स. परंतु इंडियन इकॉनॉमिक्स शिकवताना, आणि विशेषतः आम्ही कला वाणिज्यला जवळजवळ 20 वर्ष होते, त्याच्या आधी मी मुंबई पुणे इथे शिक्षण घेतलेलं होतं, कला वाणिज्यला शिकवत असताना सबंध ग्रामीण भागाचं जे अर्थशास्त्र आहे किंवा त्यांचं अर्थजीवन आहे हे त्या विद्यार्थ्यांच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि आपल्या देशाची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय आपल्याला जे ध्येय आहे की समाजाचं जास्तीत जास्त कल्याण व्हावं, हे प्रत्येकाचं ध्येय आहे.

0: ते होणार नाही, कारण ह्यांचं आर्थिक जीवन हे सुधारलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि त्यातून मग हे केवळ पुस्तकी अर्थशास्त्र शिकण्यापेक्षा सुद्धा या अर्थशास्त्राचं आपल्याला जीवनामध्ये किंवा आर्थिक प्रगतीमध्ये ऍप्लिकेशन कसं करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल, म्हणजे अप्लाइड इकॉनॉमिक्स याच्याकडे जाणं महत्वाचं होतं. नुसतं अर्थशास्त्रासाठी शिक्षणासाठी शिक्षण किंवा अभ्यासासाठी अभ्यास न करता त्या अर्थशास्त्रीय तत्वज्ञानाचा सिद्धांतांचा वापर जीवनामध्ये करून आपल्या देशाची आर्थिक प्रगती आपल्या समाजाची आर्थिक उन्नती होणं ही अत्यंत गरज होती. आणि साताऱ्यामध्ये मला असं दिसत होतं की म्हणावी तशी म्हणजे मुंबई पुणे या भागामध्ये जशी इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिक प्रगती होत होती तशी त्यावेळेला म्हणजे जेव्हा मी पीएचडी केलं त्यावेळेला होत नव्हती. आणि त्यामुळे मला सारखं असं वाटायचं की हे साताऱ्याकडे सगळं आहे आपल्याकडे, औद्योगिक प्रगती होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत, तरीही का होत नाही असं एक मनाला सतत चिंता वाटायची. आणि त्यातून मग हा मी इंडस्ट्रीयल म्हणजे सिकनेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हा माझा विषय आहे की हे का वाढत नाहीत आपल्याकडे, त्यातून मग हा रिसर्च केला आणि त्याच्यावर मग मी पीएचडी केला.
1: मग हा अभ्यास झाला तुमचा, मग या अभ्यासाचा या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी पण म्हणजे ज्याला प्रॅक्टिकल म्हणू आपण असा उपयोग करून घेतला, तो फायदा तुम्ही इतरांना करून दिला, त्याच्यामुळे काही
0: आपल्याला इतरांना करून देणार होते. पण तेवढ्यामध्ये काय झालं की मी सातारा सोडलो. आता या माझ्या रिसर्चमध्ये विशेषतः एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे उद्योजकता आपल्याला वाढायला पाहिजे हे माझ्या 1994 सालच्या रिसर्चचा त्याचा बेस आहे. त्याचा उद्योजकता वाढायला पाहिजे. आता काय झालंय सर्वत्र म्हणजे सध्या सुद्धा आपल्याकडे स्टार्टअप वगैरे सुरू झालेले आहेत, परंतु 94 साली उद्योजकतेला एवढं महत्व नव्हतं. आपल्याकडे नोकऱ्या मिळवणं हे जास्त करत, पण माझ्या विषयामध्ये उद्योजकतेला मी जास्त प्राधान्य दिलं आणि त्यातून मग आपण कन्सल्टन्सी वगैरे सुरू करावी असा माझा विचार होता साताऱ्यामध्ये. परंतु मी कसं जीवन प्रवाही राहतं, माझे पती बंगलोरला गेले त्यामुळे मी इथे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन त्यांच्या मागोमाग मी बंगलोरला गेले. सगळं नवीन आयुष्य तिथे परत सुरू झालं आणि मला अशी संधी मिळाली की या माझ्या विषयाचा उपयोग मी मॅनेजमेंट स्कूल जॉईन केलं म्हणजे एमबीए कॉलेज जॉईन केलं आणि तिथे मग मी हा उद्योजकता हा जो विषय आहे त्या विषयावर भर देऊन पुष्कळ मुलांना त्या इन्स्टिट्यूटच्या मार्फत मी उद्योजकतेला प्राधान्य देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.
1: म्हणजे कदाचित तुम्ही साताऱ्यात राहिला असता आणि ही कन्सल्टन्सी तुमची जर राहिली असती तर आज आनंद लहरीसाठी पुस्तक प्रकाशनाचा जसं तुमचा सोहळा झाला तसं कदाचित उद्योग विश्व निर्माण होण्यामध्ये तुमचा हातभार आणि त्याच्यासाठीच तुमचं योगदान यासाठी सत्कार झाला.
0: नियती आपल्याला नेहमी धक्के देत असते, नियती आपल्याला असं सरळ रेषेवर जाऊन देत नाही, जे आपण ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी होत राहतं.
1: मला वाटतं कदाचित पूर्ण वेळाची तीच मुलाखत आपली राहिली असती. पण एक विचार केला तर मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण म्हणजे मोठ्या शहरांमधून झालेले शिक्षण, पुढे तुमचं बेंगळुरूमध्ये तुम्ही स्थायिक झाला वगैरे, त्यावेळेलाही सातारा छोटं होतं, पण खटाव वगैरे सारख्या भागामध्ये तुम्हाला मग शिकवताना काही अडचणी नाही आले किंवा ते एक वेगळे पण नाही वाटले की आपण मोठ्या शहरातल्या इतक्या वर्षांचं वास्तव्य आणि इथे शिकवायचं आहे?
0: म्हणजे मी लग्न करून पुण्याहून साताऱ्यात आले आणि आनंदात होते, सातारा मला आवडत होते आणि नंतर मग मी घरी बसून मला कंटाळा यायचा, कुठेतरी नोकरी करणं आवश्यक होतं. त्यावेळेला काय झालं होतं, मास एज्युकेशन सुरू झालं होतं आणि कॉलेजेसमध्ये प्रोफेसर म्हणजे क्वालिफाईड प्रोफेसर मिळत नव्हते, त्यामुळे मला खटावला नोकरी मिळाली आणि मी हट्टाने खटावच्या ठिकाणी राहिले आणि संपूर्ण वेगळं जग म्हणजे माझं जीवनाचं जे काही तत्वज्ञान आहे किंवा जीवनाचं मला जे काही शिक्षण मिळालं ते खटाव किंवा कला वाणिज्य ह्याच्यातून खरं जीवन काय आहे, ग्रामीण भागातलं जीवन काय आहे मला तिथे कळलं. मला प्रॉब्लेम झाला कारण माझं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण होतं, खटाव सारख्या गावामध्ये मराठीतनं अर्थशास्त्र शिकवायचं होतं, पण तरी पण आपण प्रयत्न करत राहिलो आणि जर आपल्याला प्रेम असलं त्या विषयावर आणि मुलांवर तर कुठलंही आपल्याला अडचण येत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
1: आता आपण तुमच्या दुसऱ्या अवघड विषयाकडे वळूयात की श्रीमद शंकराचार्यांची स्तोत्र भरपूर आहेत, आपण याच विषयावरती काही अभ्यास करावा, याच्यावरतीच काही लिहावं आणि मुळात परत त्याच्यासाठी संस्कृतचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी परत कशा जुळून आल्या?
0: हे एक आयुष्याचं एक वेगळं वळण आहे. म्हणजे मी साताऱ्यात जेव्हा आले तेव्हा आम्ही आनंदी निवास बनेबापू गोडबोले यांच्या घरात आमचं बिराड होतो
1: शनिवारात
0: आणि तिथे त्यांची जी दुसरी सून आहे अंजली गोडबोले ती आणि मी आमचं लग्न एकदम झालं आणि आमची दोघींची चांगलीच मैत्री जमली. आता मी डिटेल सांगत नाही पण आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी तेव्हापासून झालो. ती मैत्री आमची वाढत गेली, आम्ही आनंदी निवास सोडलो, इकडे सदर बाजारला राहायला गेलो.

0: तरी पण आमची दोघींची मैत्री चालू राहिली. मग अचानकपणे माझे पती बेंगलोरला गेले. आता बेंगलोर म्हणजे भाषा कन्नड, आणि अंजली गोडबोले ही मंगलोर साईडची आहे, धर्मस्थळाची. तिची मातृभाषा कन्नड आहे, म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन मी तिच्याकडे कन्नड शिकायला जायला लागले. आणि मग मी तिच्याकडे कन्नड लिहायला, वाचायला, बोलायला शिकले. अशी तयारी करून मी माझ्या पतींबरोबर बंगलोरला गेले. म्हणजे आमच्या मैत्रीतनं मी ते पण शिकले.
1: म्हणजे हे तुम्ही कन्नड कितव्या वर्षानंतर शिकायला सुरू केलं?
0: मी कन्नड जवळजवळ 44-45 वर्षी शिकले. पण लिहायला वाचायला शिकले, बोलायला शिकले, बंगलोरला गेले. ते पण मी शिकले तिच्याकडनं, तिच्यामुळे शिकले. आणि नंतर मग मी बंगलोरला गेले तरी आमचं चालू होतं कनेक्शन. तिथे मी आर्ट ऑफ लिव्हिंग या ऑर्गनायझेशन, म्हणजे रविशंकर गुरुजी, त्यांची माझ्या जीवनाला एक अतिशय वेगळं वळण, एक स्पिरिच्युअल बेस, आध्यात्मिक बैठक माझ्या जीवनाला, माझ्या विचाराला, माझ्या संपूर्ण आयुष्याला त्याच्यामुळे मिळाली. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याकडे अशी येते की मी पुन्हा बंगलोरहून सातारला परत आले रिटायरमेंट होऊन.
1: अच्छा.
0: आणि मग पुन्हा रिकामपण, म्हणजे नोकरी नव्हती माझी, 60 त्यावेळेला झाली होती. तरी सुद्धा अंजली गोडबोलेचे काही अभ्यास ग्रुप आहेत तिचे होते, मग मी तिच्याकडे जायला लागले. मग तिथे आम्ही काही आध्यात्मिक पुस्तकांचा अभ्यास करत होतो, एक 4-5 जणी मिळून. असा आठवड्यातनं 2 वेळा आम्ही भेटायचो. त्याच्यात आम्ही गीता, गीता रहस्य अशा पुस्तकांचा अभ्यास करायचो. मग अंजलीचं असं म्हणणं पडलं की आपण सौंदर्य लहरीचा अभ्यास करूया का, कारण मला माहिती होतं बंगलोरमध्ये, मी ऐकलं होतं तिथे खूप स्त्रिया पठण करतात, आणि आमच्या रविशंकर गुरुजींची त्याच्यावर काही लेक्चर्स आहेत, ती पण मी ऐकलेली होती. परंतु अभ्यास असा काही नव्हता माझा. परंतु तिने आग्रह धरला की आपण सौंदर्य लहरी या श्रीमद शंकराचार्यांच्या काव्याचा आपण अभ्यास करूया. ती लहान असतानापासून तिचे वडील सौंदर्य लहरीचा अभ्यास करायचे, त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी तसं होतं की याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तिच्याकडे एक छोटंसं 2 रुपयाचं पुस्तक होतं, पण तिने आग्रह धरला, आणि त्यामुळे मग आम्ही हो नाही करता करता सौंदर्य लहरीचा अभ्यास करत गेलो. आणि एकदा त्याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर त्या स्तोत्राचा महिमा असा मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये आम्ही गुंतत गुंतत जेवढं जेवढं खोल जात गेलो तसतसा आम्हाला त्याच्या ज्या आनंद लहरी आहेत, त्यातलं जे सौंदर्य आहे, त्यातलं जे सत्यत्व आहे, त्यातलं जे शिवत्व आहे, त्याचा आम्हाला इतका आनंद मिळत गेला. आणि मग शेवटी प्रस्ताव असा आला की नुसतं बोलण्यापेक्षा किंवा अभ्यास करण्यापेक्षा आमच्या दोघींच्या मैत्रीचं, 54 वर्षाची आमची मैत्री आहे, त्याचं प्रतीक म्हणून आपण एक काहीतरी अक्षर स्मृती निर्माण करूया. आणि म्हणून आम्ही दोघींनी हे पुस्तक लिहायचा प्रयत्न केला, ते कायमचं व्हावं.
1: तसं म्हटलं तर तुमची मैत्रिणी ही या उपक्रमामागची प्रेरणा आहे.
0: प्रेरणा आहे, अगदी नक्कीच प्रेरणा आहे.
1: आणि
0: रविशंकर गुरुजी हे ते पण प्रेरणा आहेत.
1: दोघींनी मिळून तो प्रयोग यशस्वी केलेला
0: आहे. केलेला आहे. आता पुस्तक प्रकाशित तरी झालाय, पुढे यशस्वी झालाय का नाही आम्हाला माहिती नाही.
1: पण यासाठी मग जो लागणारा संस्कृतचा अभ्यास होता, म्हणजे एखाद्या स्तोत्राचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो तेव्हा त्यातले बारकावे, म्हणजे ज्याला आपण त्या शब्दांपलीकडचं काहीतरी आकलन होणं, बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो, ते कळण्यासाठी आपल्याला एक वेगळी दृष्टी पाहिजे, एक वेगळा अभ्यास पाहिजे, आणि तो परत संस्कृतमध्ये आहे. तर मग हे एवढं तुम्ही कसं काय साध्य
0: केलं? आता संस्कृत ही भाषा आहे, आणि त्याचा बेस जो आहे सौंदर्य लहरीचा, हा सगळा अद्वैत तत्वज्ञान आहे. म्हणजे मूळ चैतन्य, त्याच्यातून निर्माण झालेली शक्ती, हे सगळं, ह्याच्यामध्ये मेटाफिजिक्स पण आहे, म्हणजे लहरी, वेव्ह थिअरी ज्याला आपण म्हणतो, हे सगळं विश्व निर्माण झालं हे लहरीयुक्त आहे, अशी स्ट्रेट लाईन, सरळ लाईन नाही आहे. हे कशी सृष्टी निर्माण झाली, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ते सस्टेन कसं होतं, त्याची लय कशी होते, हे सगळं अध्यात्म आहे. आणि हे सगळं शंकराचार्यांनी ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर याचा अभ्यास याच्या आधी अष्टावक्रा गीता हे मी पहिलं आध्यात्मिक पुस्तक रविशंकर गुरुजींची प्रवचनं ऐकून त्याचा केला. तर ते हेच तत्वज्ञान आहे सगळं. त्यामुळे आता भाषा फक्त संस्कृत होती. आता भाषेचा माझा काय संस्कृतचा एवढा अभ्यास नव्हता, परंतु पुस्तकं आपल्याला मिळतात, पुस्तकं आम्ही गोळा केली. याच्यावर सौंदर्य लहरीवर एक मराठी पुस्तक आहे, इंग्लिश पुस्तकं भरपूर आहेत, ती सगळी गोळा केली. आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये आम्ही अभ्यास केला, आणि त्याच्यामध्ये हे भावार्थ पण त्या पुस्तकांमध्ये आहेत, प्रवचनं काही गुरुजींची आहेत ती ऐकली, आणि त्यातून मग आम्ही अभ्यास करत गेलो. त्यामुळे भाषेचा प्रश्न आला नाही, संस्कृतला पॅरलल शब्द इंग्लिशमध्ये मिळत गेला, मराठीत पण एका पुस्तकात आम्हाला मिळाला, आणि त्यातून मग आम्ही एक एक श्लोक, आणि मग त्या श्लोकामध्ये काय काय अर्थ आहे, गर्भितार्थ काय आहे, गूढार्थ काय आहे, असं करत

0: करत करत आम्ही त्या स्तोत्राचा अभ्यास केला.
1: याच्यामधले तुम्हाला गवसलेले सौंदर्य हे आमच्यापर्यंत मांडता येईल का?
0: आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गेल्यामुळे एक तत्वज्ञान जे आहे, आपलं अद्वैत तत्वज्ञान जे आहे, अष्टावक्रा गीता या जनकराजाला अष्टावक्रांनी सांगितलेली गीता आहे ही, आणि त्याच्यामध्ये जीवनमुक्तीचं तत्वज्ञान आहे. जीवनमुक्ती याचा अर्थ म्हणजे, आम्ही लहानपणी आम्हाला असं वाटायचं की मुक्ती म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग. आमच्या आजी गोष्टी वगैरे सांगायच्या, मेल्यानंतर स्वर्ग, का चांगलं वागायचं, पुण्य का करायचं, तर मेल्यानंतर स्वर्ग. आणि स्वर्ग
1: म्हणजे
0: पुनर्जन्म नाही म्हणजे मुक्ती, मुक्ती पण मरेपर्यंत नाही. परंतु यामध्ये जीवनमुक्ती याचा अर्थ या क्षणी, राईट नाऊ, तुम्हाला बंधमुक्त होता येतं. हे जे तत्वज्ञान त्या अष्टावक्रा गीतेमध्ये दिसलं, ते अंगावर काटा आणणारं होतं. हे जीवनमुक्तीचं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्येही आहे. या क्षणालाच मी मुक्त आहे, मी बंधनात नाहीच आहे, आणि त्याच्यासाठी आध्यात्मिक मला साधना केली पाहिजे. मेल्यानंतर मुक्ती नाही, आत्ताच, राईट नाऊ मी सगळ्या बंधनातून मुक्त आहे आणि मी आनंदात आहे. तो जो परमानंद आहे, त्या परमानंद लहरीमध्ये मी आत्ता डोलते आहे, आणि क्षणाक्षणाला ही मुक्ती मला जाणवते. हे जीवनाचं ध्येय आहे, जिवंत असतानाच मुक्ती. आणि आपल्याकडे अनेक संत, विशेषतः ज्ञानेश्वर, हे जीवनमुक्त होते. किती त्यांच्या आयुष्यात त्यांना संकट आले, पण त्यांच्या कुठेही विद्रोह दिसत नाही. संपूर्ण जगाला त्यांनी आनंदाच्या लहरी दिल्या, कारण ते जीवनमुक्त होते. तर हे जीवनमुक्तीचं तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान अतिशय आश्चर्यकारक आहे. आता हे जेव्हा गीता किंवा अष्टवक्रा गीता किंवा योग वाशिष्ठा यांचा पण मी अभ्यास केला, अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे, तरी पण केला. गीता रहस्याचा अभ्यास केला. गीतेचा अभ्यास तर आपल्याला कुठल्याही अंगाने करता येतो, म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या मार्गाने करता येतो. माझा भर जास्त ज्ञानयोगावर होता. परंतु सौंदर्य लहरीचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की ही जीवनमुक्ती नको वाटायची. आधी भीती वाटायची की आता या क्षणी मी जर मुक्त झाले तर मला हे सगळं जीवन सोडून द्यायला पाहिजे,
1: नश्वर
0: व्हायला पाहिजे, कारण मला नको होते. भीती वाटायची त्याची, भीती वाटायची. किंवा ती साधना करताना असं वाटायचं की नको, आपण त्या स्टेजपर्यंत जायला नको. परंतु सौंदर्य लहरीचा जेव्हा अभ्यास केला, त्यावेळेला असं जाणवलं की ही जीवनमुक्ती ही सुंदर आहे, जीवनमुक्ती ही आनंददायक आहे. जीवनमुक्तीमध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाही. म्हणजे मी माझ्या पुस्तकात पण लिहिलंय की जेव्हा आम्ही या पाण्यात उतरलो, त्यावेळेला हे पाणी असं अंगावर येणारं, घाबरवणारं असं नाही आहे. हा समुद्र, हा ज्ञानाचा समुद्र, अगदी हळूवार लाटा, आनंदाच्या लाटा, सौंदर्याच्या लाटा आपल्या अंगावर येऊन थडकतात, आणि हळूहळू आपल्याला ते जे आपलं अंतिम ध्येय आहे जीवनमुक्तीचं, कायम आनंदात राहण्याचं, मी अजून त्यापर्यंत पोहोचले नाही आहे परंतु प्रवासात आहे, तर तो अगदी हळूहळू आनंददायक प्रवास आहे. आणि माझ्या मनातली ही जी भीती होती, किंवा जरा कठोर वाटायचं आधीचं तत्वज्ञान, अवघड वाटायचं, परंतु सौंदर्य लहरी काव्यामध्ये आचार्यांची भाषा, आचार्यांनी देवीचं केलेलं वर्णन, आचार्यांनी आपल्या माता भगवतीचं केलेलं संपूर्ण वर्णन आहे त्याच्यामध्ये, संपूर्ण वर्णन आहे. त्यानंतर जे जे ब्रह्मांडी आहे तेथे आपल्या पिंडामध्ये आहे, ती शक्ती आपल्या अंतर्गत आहे, तिचं केलेलं वर्णन, कुंडलिनी जागृतीची भीती त्यात नाही, तर तो अत्यंत एक सुंदर, आनंददायक, अगदी प्रेमानी

0: वर्णन आहे त्याच्यामध्ये, संपूर्ण वर्णन आहे. त्यानंतर जे जे ब्रह्मांडी आहे ते ते आपल्या पिंडामध्ये आहे, ती शक्ती आपल्या अंतर्गत आहे, तिचं केलेलं वर्णन. कुंडलिनी जागृतीची भीती त्यात नाही, तर तो अत्यंत एक सुंदर, आनंददायक, अगदी प्रेमानी असा असलेला अनुभव आहे. म्हणून सौंदर्य लहरीच्या अतिशय प्रेमात मी पडले की त्याची भीती गेली आणि एक आनंददायक प्रवास, आनंदाच्या लहरी, परमानंद लहरी. यात अनेक लहरींचा उल्लेख आहे, त्यात शृंगार आहे, शृंगार वाईट नाही, शृंगार लहरी आहेत, आल्हाद लहरी आहेत. जीवनाचं तत्वज्ञान इतकं आल्हाददायक, जीवनाचं तत्वज्ञान इतकं सुंदर, जीवनाचं तत्वज्ञान सत्य आपण म्हणतो नेहमी कठोर असतं, सौंदर्यमधलं सत्य हे कठोर नाही, ते अत्यंत प्रेमळ आहे, ममतादायक आहे, प्रेम करणारं आहे, आधार देणारं आहे, भीती घालवणारं आहे. आणि अशा पद्धतीने जे काही जीवनाचं ध्येय गाठायचं होतं ते अशा पद्धतीने पण गाठता येणं शक्य आहे हे सौंदर्य लहरीमध्ये मला आम्हाला सापडलं. आणि त्यातून मग आम्ही या पुस्तकाच्या सखोल सखोल सखोल आतात जात राहिलो. अजूनही आम्हाला जायला खूप वाव आहे.
1: मगाशी तुम्ही जो अष्टावक्र गीताचा उल्लेख केला, आपली जी नेहमीची श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आणि ही गीता, ह्याच्यात फरक आहे?
0: खूपच फरक आहे. आता थोडक्यात त्याची गोष्ट अशी आहे की राजा जनक म्हणजे सीतेचे वडील नाही, दुसरा जनक राजा, हा अत्यंत ज्ञानी होता. परंतु त्याला एक शेवटचं जे ज्ञान मिळवायचं होतं ते त्याला मिळत नव्हतं. तर त्यांनी सगळ्या दरबारात लोकांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की मला अजून समाधान होत नाहीये, तर मला हे तत्वज्ञान कोणी सांगेल का. तर ते एक अष्टवक्रा म्हणून एक आठ ठिकाणी वाकडे असलेले एक ऋषी होते. त्यांना हे ज्ञान त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये असतानाच त्यांना हे सगळं मिळालेलं होतं. आणि म्हणून जनक राजा आणि अष्टावक्रा हे दोघंच फक्त, आणि ही संपूर्ण अष्टावक्रा गीता त्यांनी जनकराजाला सांगितली. आणि इतकी सुंदर आहे ती की शेवटी जनकराजा असं म्हणतो की मला आता मोक्षाची पण इच्छा राहिली नाही, त्यातूनही तो मुक्त झाला. तसं म्हटलं तर पचायला समजायला, मी पहिल्यांदाच अभ्यास केला तो अष्टावक्रा गीतेचा, त्यामुळे जीवनमुक्तीचं तत्वज्ञान हेच मला त्यावेळेला नवीन होतं. आणि ते मला अतिशय आवडलं की मेल्यानंतर मुक्ती नाही आहे, आपल्याला जीवन जगतानाच मुक्तपणे जगायचं आहे, हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे.
1: साधारणपणे अशा गोष्टींचा आपला अभ्यास झाला की आपण विचार करतो ठीक आहे मला आनंद झाला, माणसं तिथं थांबतात, पण पुढे जाऊन हे आपण पुस्तक रूपानं मांडावं, हा विचार इतर लोकांपर्यंत पोहोचवावा, या मागं काही आणखीन
0: दुसरा आमचा की आमची दोघींची मैत्री कुठल्या तरी अक्षर स्वरूपात राहावी, हा बेसिक हेतू.
1: तोच मुद्दा.
0: दुसरं म्हणजे कर्नाटकामध्ये खूप हे स्तोत्र पॉप्युलर आहे आणि आम्हाला हे खूप आवडलं, परंतु महाराष्ट्रात एवढं त्याचं माहिती नाही लोकांना असं आम्हाला वाटलं. म्हणजे आपण मार्केट गॅप ज्याला म्हणतो की गीता, ज्ञानेश्वरी हे सगळं इथे आहे, गोंदवलेकर महाराज, दासबोध, हा सगळा अभ्यास इथे लोकांचं मुखोद्गत आहे सगळं, किंवा सप्तशतीचे पाठ वगैरे इथे खूप चालतात. परंतु आमच्या दोघींचा असं, म्हणजे मी कर्नाटकात राहिले, ती ओरिजिनल करतात, तिथे जेवढं शंकराचार्यांचं लोकांना वेड आहे तेवढं आपल्याकडे अजून या सौंदर्य लहरीची माहिती लोकांना नाही. मग आपल्याला जर हे एवढं आवडत आहे तर आपण इथे हे लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, कारण इतकं सुंदर आहे आणि अजूनही आपल्याकडे लोकांना माहिती नाही. म्हणून ते आम्ही खूप जास्तीत जास्त प्रायमरी करून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की पहिल्या वाचकाला ते आवडावं, पहिल्या वाचकाला त्याचा अभ्यास करावा असा वाटावा, अशा पद्धतीचं लिहिलं आहे. मी प्रस्तावनेत असं लिहिलं आहे की या सौंदर्य लहरी काव्यावर अनेक अंगांनी रिसर्च करता येईल, म्हणजे त्यातलं काव्य, त्यातली भाषा, त्यातले निसर्गातले उपमा, त्यातलं अद्वैत तत्वज्ञान, त्यातलं तंत्र, मंत्र, श्रीयंत्र, अशा एक साधारण 10-15 PhD याच्यावर होऊ शकतील, इतक्या अंगाने त्याचा अभ्यास करता येईल. आम्ही फक्त एकच अंग त्यातलं घेतलंय, ते म्हणजे निर्गुण निराकार जी शक्ती आणि शिव आहेत, त्यांचं जी सायुज्यता आहे आणि ही सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय कशी होते हे अतिशय सुंदर रीतीने त्याच्यात सांगितलंय. आणि दुसऱ्या भागामध्ये संपूर्ण शक्तीला एक पर्सॉनिफिकेशन केलंय, म्हणजे शक्ती ही निर्गुण आहे खरं म्हणजे आणि ती विराट आहे, परंतु तिला एक सुंदर स्त्रीचं स्वरूप, त्रिपुर सुंदरी तिला म्हटलंय, सुंदर तिचं स्वरूप देऊन तिच्या आपाद मस्तक वर्णन आपण त्याच्यामध्ये केलेलं दिसतं. इतकं सुंदर वर्णन त्यात आहे की ते सौंदर्य आपल्याला मोहित करतं.
1: तसं म्हटलं तर शंकराचार्यांची अजून बरीच स्तोत्र आहेत आणि खूप सुंदर स्तोत्र आहेत त्यांची. मग या इतरही स्तोत्रांवरती काही लिहावं, त्याचा काही अभ्यास करावा,
0: आमचं हेच पूर्ण झालं.

0: नाहीये, कारण यांचा आम्ही अजून अनेक अंगाने आम्ही लिहू शकतो. आता हे पहिलं पुस्तक आम्ही लिहिलं आहे, पहिलंच पुस्तक असल्यामुळे चुका पण राहिलेल्या आहेत. आता ही आमची एडिशन जवळजवळ संपत आली आहे, त्यामुळे आता ती दुरुस्त आधी करणार आम्ही. आणि विषय असा आम्ही घेतला की आता याचं इंग्लिश भाषांतर करावं, कारण हे मराठी म्हटलं की महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील. कर्नाटकामध्ये किंवा इतर ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये, त्यामुळे आम्ही तसा प्रयत्न करतोय. आता
1: पुढचं नियोजन
0: थोडंसं चालू आहे.
1: अन्य याच्या व्यतिरिक्त काही नियोजन सामाजिक कार्य?
0: सामाजिक कार्य थोडक्यात असं करते की म्हणजे मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये हे केलं आणि शिक्षण हा माझा आत्मा आहे. तर मी असा एक प्रयोग केलेला आहे की माझ्या मुलांची लग्न झाली, त्यानंतर आम्हाला बँगलोरला खूप मोठं घर होतं आणि आम्ही दोघंच राहत होतो, माझे वृद्ध वडील माझ्याबरोबर राहायचे. तर अशा वेळेला आमच्या गुरुजींनी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये असं सांगितलं की साधना, सेवा आणि सत्संग हे 3S मॉडेल आहे आमचं. सकाळी साधना करायची, दिवसभर कर्म तर करायचंच पण सेवा पण करायला पाहिजे, निरपेक्ष सेवा करायची, आणि संध्याकाळी आम्ही भजनं म्हणतो आणि सरेंडर करतो. आता या सेवा प्रोजेक्टमध्ये मी असा एक उपक्रम केला किंवा एक प्रयोग केला की मी दोन गरीब मुलांना, गरीब म्हणजे होतकरू, 10वी पास झालेल्या मुलांना घरी ठेवून घ्यायचं, म्हणजे पैसे नुसते द्यायचे, स्पॉन्सर करायचं नाही, आपल्या बरोबर आपल्या फॅमिलीमध्ये ठेवून घ्यायचं. म्हणजे मुलांची लग्न झाल्यावर त्यांच्यापासून डिटॅच व्हायला पाहिजे हे ठरलेलं होतं. गुरुजींनी असं सांगितलं की हे वसुधैव कुटुंबकम, ही सगळी वसुधा हेच आपलं कुटुंब आहे. मग ही जी मुलं आहेत की जी शिक्षणासाठी धडपडत आहेत, त्यांना काही मिळत नाहीये, त्यांना आपण आपलं का नाही म्हणायचं? असा प्रयोग अवघड आहे परंतु तो केला आणि गेले जवळजवळ 25 वर्ष आम्ही 10वी झालेली मुलं घरात ठेवून घेतो आणि त्यांना उच्च शिक्षण देतो, तंत्रज्ञान, तांत्रिक शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग, डिप्लोमाला आधी घालतो मग बीई करतो. असे जवळजवळ 17 मुलं आमच्याकडून आता इंजिनिअर, आम्हाला भरपूर मुलं आहेत. म्हणजे हा प्रयोग मी केला, हा आध्यात्मिक बैठक असल्यामुळे हे करत राहिले समाज कार्य.
1: नुसतं वाणीपुरतं मर्यादित न राहता कृतीतून तुम्ही हे सगळं उतरवलेलं आहे, म्हणजे अध्यापनाची जी जोड आहे ती अशी दुहेरी अंगाने तुम्ही,
0: म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकामध्ये आत्मा एकच आहे, सगळ्या सर्व भूतांमध्ये चराचर सृष्टीमध्ये चैतन्य आहे ते एकच आहे, फरक आहे तो व्यवहारामध्ये आणि आपण नेहमी व्यवहारातच वावरत असतो. परंतु तत्वज्ञानाने काय सांगितलं की चैतन्य एकच आहे, आपण सगळे एकच आहोत, त्याच्यामध्ये काही फरक डिस्क्रिमिनेशन नाहीये. मग हा प्रयोग करणं, कृती करणं आणि त्यातून आपली उन्नती करून घेणं हा मार्ग मी निवडला आणि माझ्या पती आणि मुलांची भरपूर साथ आहे.
1: एकूणच मग आपल्या आयुष्याकडे मागं बघताना तुम्हाला काय वाटतंय?
0: अजूनही करता आलं असतं, देवाने भरपूर दिलंय आपल्याला, तरी सुद्धा आपण काही वेळ घालवला, अशी अस्वस्थता आहे, तरी सुद्धा जे केलंय त्याच्यामध्ये अष्टावक्रा गीतेमध्ये शेवटी असं सांगितलेलं आहे, कृतकृत्य सुखम चर, रोज रात्री कृतकृत्य जे केलं छान आहे, जास्त अँबिशन ठेवायची नाही, सुखम चर सुखाने पुढे चालत राहा, कृतकृत्य सुखम चर हा जीवनाचा एक लोगो म्हटला तरी चालेल.
1: छान. तर मीरा दीक्षित मॅडम, खरं तर आज आलात आपण एक वेगळ्या विषयावरती, जे ज्ञान आम्हाला तुम्ही दिलं, तुम्ही करत असलेल्या कार्याच्या छंदाची ओळख करून दिली, त्याबद्दल मी श्रोत्यांतर्फे आपल्याला धन्यवाद.
0: मी पण तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद देते, मला इथे यायला व्यक्त व्हायला मिळालं आणि या निमित्ताने मला एक माझ्या आयुष्याचं एक सिंहावलोकन करता आलं, हा एक मला मोठी संधी मिळाली.
1: छान, धन्यवाद.
2: अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर मीरा दीक्षित यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकला. तर सूत्रनिवेदन होतं अजय गिजरे यांचं आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665785404.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी सातारा, 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ, आणि हो नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98-81-64-79-85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
7: आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 10 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
10: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललंय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना, आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टॅंक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
11: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार, गुडघे तुमचे.
9: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही.
10: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
11: हो ना, आणि तिथे आला तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
9: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो, अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची.
11: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
9: म्हणजे हा सगळा
10: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचा प्लॅन.
9: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. हा, पण फक्त माझ्या एकट्यासाठी.
2: गुडघेदुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थकेअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थकेअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95-185-68-006, 9518568006.
12: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
13: नमस्ते.
12: पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना ट्रिप्सचे वेद लागतात, आणि जशी आपण आत्ता एक छान जाहिरात ऐकली की ते सुद्धा लोक कास पठारावरती फिरायला चाललेले, धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जातात, या सगळ्यामध्ये उत्साह खूप असतो. बरेच जण बायकिंग करायला सुद्धा जातात, त्यांच्यामध्येही एक वेगळा उत्साह असतो. पण हे सगळं करताना काळजी घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण घसरणं, निसरडं झालेलं असतं, त्याच्यावरनं पडणं, असे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात. इव्हन अगदी घरामध्ये सुद्धा फरशी ओली असेल किंवा बागेमध्ये चिखल झालेला असेल तर वयस्कर लोक यावरनं घसरून पडतात. या सगळ्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत, काय तुम्ही मार्गदर्शन कराल?
13: पावसाळा सुरू झालाय, वातावरण छान आहे, पण याच्यासोबत आपल्याला काळजी पण घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की आपण जोश मध्ये ट्रिप्स प्लॅन करतो, मग तिथे आपल्याला तितक्याच काळजीनं आपल्या प्रिकॉशन्स घेऊन इंजुरीज होणार नाही याच्यासाठी पण काळजी घेतली पाहिजे.
12: बरोबर.
13: कारण काय होतं की ट्रेक्स म्हणा किंवा बाईकच्या ट्रिप, जसं आजकाल नवीन हे सुरू झालेलं आहे, आणि आमच्या सातारा जिल्ह्यात तर एवढे डेस्टिनेशन्स आहेत आणि बरेचसे डोंगरात आहेत, आणि त्यामुळे काळजी घेणं गरजेचंच आहे. आपण स्लिप होणं गाडीवरनं किंवा चालताना, याच्यामुळे बऱ्याचदा इंजुरीज होतात, काही लिगामेंट इंजुरीज होतात, त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची

0: ते शूज घालणं गरजेचं आहे. आपल्याला काही स्टिक्स ची गरज, जसं आपण कुठे काही ट्रेकिंगला जात असो तर आपल्याला स्टिक्स घेऊन आपल्याला बाबा काही फॉल होणार असेल तर ते प्रिव्हेंट करणं, ह्याच्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आपली डेस्टिनेशन चूज करताना पण आपण असं चूज केलं पाहिजे की आपण कुणाला घेऊन चाललोय, घरातल्या कुठल्या मंडळींना घेऊन चाललोय, लहान मुलांना नेतोय की वयोवृद्ध लोकांना नेतोय, यांचा विचार करून आपण डेस्टिनेशन प्लॅन केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही जसं म्हणालात की वयोवृद्ध घराच्या अवतीभोवती पण चिखलामध्ये घसरून पडतात आणि बऱ्याचदा त्यांचं इंटरट्रोकेंट्रिक फ्रॅक्चर किंवा खुब्याच्या जवळपास फ्रॅक्चर होतात.
1: बरोबर.
0: आणि मग अशा वेळेस सर्जरीला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर हे होऊ नये याच्यासाठी आपण बाबा जिथे कुठे आपल्या घराच्या अवतीभोवती असं होण्याचे चान्सेस आहेत तिथं पावसाळा सुरू झाल्या आपण या गोष्टी तिथली चिखल नीट नेटका करणं किंवा त्याच्या प्रिव्हेंटिव्ह तिथे आधारासाठी काही रेलिंग्स बनवणं, आपल्या घराच्या भोवती जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तिथे थोडस शेवाळ साठतं, होत असते, पेवर्स असतील त्याच्यावरती, त्याचं जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा ते क्लिनिंग करणं, आपले जे फुटवेअर आहे ते स्कीड होणार नाही अशा पद्धतीचं त्या पावसाळ्यासाठी तरी बदलणं, हे यासारख्या गोष्टी जर आपण पाळल्या किंवा असे प्रिकॉशन्स घेतले तर इंजुरीज आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: श्रोते हो, सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिये संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. आकाशवाणी सातारा केंद्र, आता श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
5: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार, मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला, डॉक्टर जसं ऍलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते, तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे. सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत, आयुर्वेदातील त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचं कारण असं असावं, कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हा म्हणजे जी असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मागापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळे तो आवाक्यात तर राहतोच पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं उत्तर असं आहे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली आणि आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. ते जसं मोठ्या

0: आजारांच्या बाबतीत झालं तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार म्हणजे हे लक्षात घ्या कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका तो समूळ काढा हे त्याचं गमक आहे ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातून उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
1: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे आहेत ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
0: ह्याच्यात बरेच आहे. जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे. म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागते. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलेच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दू चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी. मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, तर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर शोधन आहे, का दोष अल्प आहेत आणि आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसे, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचक्रमात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व याच्यासाठी ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता आहे तो बघितला आणि त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंधात, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्रशुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगून ठेवल्या ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
0: क्रियाकल्प म्हणजे ते डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाटण लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केली जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं, जे आपण पाद प्रक्षालन करतो म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्या डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेत आहे. तो पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो. डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीनं वापरता येतात. आम्लपित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं म्हणजे डोळ्याच्या

0: वेगळ्या प्रोसिजरची औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायमस्वरूपी आपल्या पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सूजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत. आणि नुसते परिणाम कारणं नाही तर त्याच्यावर जे उपचार सुद्धा सांगितलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी, डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरीपाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: या कार्यक्रमातील
3: श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता पीएम गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळे आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजाराला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात, म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टेम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
7: नक्कीच.
6: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
7: अच्छा.
6: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे

0: सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात. कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय, त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाहीये.
1: अच्छा.
0: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15,000 रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं. सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 1-3 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 1-3 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएम गाडगीळ आणि सन्स आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:20 झाले आहेत. आता शार्वील होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीपते उदय या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सांधेदुखीबद्दल आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. सांधेदुखी म्हणजे काय, आपण काय सांगाल याबद्दल?
1: सांधेदुखी खरं तर हे एक लक्षण आहे, पण बऱ्याच वेळा गल्लत काय होते, सांधेदुखी आणि संधिवात यामध्ये लोकांची गल्लत होते. सांधेदुखी हे एक लक्षण आहे आणि संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्या की सांधेदुखी हे एक प्रकारचे लक्षण जरी असले तरी ते नेमके कुठल्या आजारामुळे झालेले आहे किंवा कुठल्या आजाराचे ते पूर्वलक्षण म्हणून आपल्याला त्रास देत आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये सांधेदुखी दिसून येते, पण आपण त्या आजारांचा विचार करत नाही, उलट आपल्याला संधिवातच झाला आहे असे आपण समजतो. सांधेदुखी ही कुणालाही होऊ शकते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
0: सांधेदुखी हा आजार नसून एक लक्षण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. डॉक्टर, सांधेदुखी ही कशी होते?
1: खरं तर कुठलाही आजार हा एका दिवसात मोठा स्वरूप धारण करत नाही. त्याचे जे लक्षण असतात किंवा त्याचे जे स्वरूप असतं हे सुरुवातीला सौम्य असते. त्यामुळे सांधेदुखीला सुरुवात झाली असेल अथवा फार दिवसांपासून सांधेदुखी होत असेल तर ती कशामुळे झाली आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे. होमिओपॅथीमध्ये आम्ही त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन गोष्टींमध्ये विभागून टाकत असतो की नेमकी ह्या सांधेदुखीची उत्पत्ती म्हणजे मूळ कुठे आहे, ते कसं सुरू झालं, त्याची स्थिती म्हणजे सध्या त्या रुग्णाला त्या आजाराचा नेमका काय त्रास होत आहे, त्या सांधेदुखीचं स्वरूप आपल्या शरीरामध्ये त्या प्रवृत्तीमध्ये कसं पसरलं गेलं आहे याचा अभ्यास केला जातो. आणि लय म्हणजेच काय, की किती वेगानं हा आजार पुढे सरकतो आहे. जर आपल्याला हे समजू

0: शकलो तर आपण नक्कीच त्या आजाराचं मूळ कारण शोधू शकतो. कारण कोणताही हा आजार अचानक मोठा होत नसतो. जोपर्यंत आपल्या शरीरात मध्ये त्याला पोषक आणि पूरक वातावरण मिळत नाही तोपर्यंत तो आजार आपल्या शरीरामध्ये पुढे वाढत नाही. पण ज्यावेळेस तो वाढतो त्यावेळेस क्षुल्लक स्वरूपात सुद्धा समोर येऊ शकतो. त्यामुळे क्षुल्लक वाटणारी सांधेदुखी काय आहे आणि ती तीव्र होऊ न देता त्याला वेळीच आळा घालून उपचार करणं हे सुद्धा खूप उपयोगी आहे आणि रुग्णाच्या दृष्टीने ते खूप हितकारक आहे.
1: सांधेदुखीला वेळीच आळा घालणं हे रुग्णाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, सांधेदुखी कशी होते हे आता आपण सांगितलं, पण कोणत्या कोणत्या आजारांमध्ये सांधेदुखी असू शकते याबद्दल आपण काय सांगाल?
0: नक्कीच खूप मोठमोठ्या आजारांमध्ये आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पण सांधेदुखी आपल्या शरीरात कशी पसरते हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. कारण रुग्णाला लक्षणांची उत्पत्ती सुरू झाली याचा अर्थ काय, उत्पत्ती झाल्यावर आजार हळूहळू वाढू शकतो आणि कालांतराने तो मोठं स्वरूप धारण करू शकतो. तर सांधेदुखी हे कॉमन सिम्पटम असलं तरी आपल्याला वेगवेगळ्या आजारांमध्ये ते दिसून येतं. उदाहरणार्थ गाउट सारखा आजार असेल, त्वचारोग, सोरायसिसमुळे होणारा आर्थरायटिस याच्यामुळे देखील संधिवात होऊ शकतो. टाचदुखीमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. टाचेचे हाड वाढणे, गुडघेदुखी, जास्त करून 35-40 ज्या महिला आहेत यांना गुडघेदुखीचा त्रास हा वारंवार होत असतो त्याला नी जॉईंट पेन किंवा नी आर्थरायटिस असंही म्हटलं जातं. परंतु लक्षणांचा विचार केल्यास आपल्याला असे दिसून येईल की रुग्णाला सांध्यांना सूज येते, सांधे लाल होतात किंवा सांध्यांमध्ये चमक भरणे असं आपल्याला दिसून येतं, सांधे गरम पडतात, मुंग्या येणं, उठताना बसताना कटकट आवाज येणं, शौचाला बसायला देखील रुग्णाला त्रास होतो हे देखील रुग्ण आपल्याला प्रत्येक वेळी सांगत असतो. सांधे आखडणं, विशेषतः सकाळच्या वेळी सांध्यांमध्ये आखडण ही जास्त असते. नंतर अंग जड वाटणं, अतिरिक्त हाड वाढणं, आमवाद तयार होणं, सांध्यांची झीज होणं, शौचाला चिकट होणं, रक्तातील युरिक ऍसिड वाढणं किंवा रक्तदोष तयार होणं, माकड हाडाचे दुखणं असणं, हातापायाची बोटे छोटे छोटे सांधे आहेत हे दुखणं, ते आखडणं, ते सुजणं, मणगट, कोपरा, खांदा दुखणं, हालचाल करण्यास त्रास होणं, खांदा वर न होणं, बऱ्याच वेळा आपण त्याला फ्रोझन शोल्डर असे म्हणतो, ही अशी एक ना अनेक जिथे जिथे सांधे आहेत तिथे तिथे ह्या सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. फक्त त्याचं स्वरूप त्या आजारानुसार त्या प्रकृतीनुसार वेगवेगळं असू शकतं.
1: रुग्णाच्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार सांधेदुखीचं स्वरूप हे वेगळं वेगळं असू शकतं. डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये सांधेदुखीवरती कशा पद्धतीने उपचार केले जातात याबद्दल आपण काय सांगाल?
0: होमिओपॅथीमध्ये आजार हा मुळासकट बरा होतो हे बऱ्याचशा रुग्णांना किंवा सर्वश्रुत आता होत आहे. त्याचं कारण काय की मुळातच होमिओपॅथी हे निसर्ग नियमांवर अवलंबून असे एक शास्त्र आहे. निसर्गत ते आजाराचा समूळ उच्चाटन करण्यासाठी खूप परिपूर्ण असं एक शास्त्र प्रणाली आहे. त्याचे कारण असे की ज्यावेळेस रुग्णाचा इतिहास अभ्यासला जातो त्यावेळेस त्याच्या प्रकृतीकडून विकृतीकडे कसा प्रवास झाला याचे संपूर्ण इतिहास डॉक्टर आपल्याकडनं घेत असतात. मग त्याला तपासण्यांची जोड मिळते, त्याला आपल्या पूर्व इतिहास असतो, यापूर्वी आपल्याला काय काय आजार झाले आहेत त्याची माहिती घेतली जाते, आपल्या कुटुंबामध्ये कुठल्या कुठल्या आजारांची प्रवृत्ती आहे याची माहिती घेतली जाते, आपल्या सवयी काय, आपली मानसिकता काय, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार होमिओपॅथीच्या केस टेकिंगमध्ये आम्ही करत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही इंडिव्हिज्युअलाइज करू शकतो, त्या व्यक्तीसाठी आम्ही व्यक्तीसापेक्ष असे औषध निवडू शकतो आणि कमीत कमी मात्रांमध्ये प्रभावी उपचार करण्याची ताकद ही होमिओपॅथिक औषधामध्ये नक्कीच आहे. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या आजाराची जर ओळखू शकलो, आजाराचे मूळ कारण जर ओळखू शकलो, काही पथ्य आणि काही व्यायाम यांची जर व्यवस्थित सांगड आपण उपचारादरम्यान जर घालू शकलो तर नक्कीच सांधेदुखी आणि सांधेदुखी असणारे जे काही आजार आहेत हे आपण लवकरच लवकर आटोक्यात आणू शकतो आणि वेळीच ते बरेही करू शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. डॉक्टर, सांधेदुखी होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी किंवा सांधेदुखी झाल्यानंतर त्यासाठी कोणत्या तपासण्या उपलब्ध आहेत याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: नक्कीच, सर्वसामान्यपणे आमवाद तयार होणं हे सांधेदुखीचं एक प्रभावी असं कारण आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण म्हणजे काय, आजची जीवनशैली, आंबवलेले पदार्थ खाणं, शिळे कुजलेले पदार्थ खाणं, तिखट, आंबट, चटकदार पदार्थ खाणं, रात्री अपरात्री जागरण करणं, पथ्य न पाळणं, अंगाला तेल लावून आंघोळ न करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी विपरीत परिणाम

0: प्रकृतीवर होत असतं. फॅशनच्या नावाखाली आजकाल जो काही धिंगाणा लोक घालत आहेत हा जास्त दिवस टिकणार नाही, कारण जोपर्यंत आपलं शरीर ते सहन करू शकतं तोपर्यंत ठीक आहे, नंतर निसर्ग तुम्हाला येऊन रट्टे देणार यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे सांधेदुखीमध्ये जर काही आपल्याला काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, जिभेवर आणि मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे. चवीसाठी आपण ज्यावेळेस खायला जाणार त्यावेळेस आपल्याला आजार होणार, आणि गरज म्हणून ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करणार त्यावेळेस आपल्याला आजार होणार नाहीत. बऱ्याच वेळा मी सांगत असतो की जीभ हा खूप छोटा अवयव आहे, पण ज्याला काय खायचे हे समजले त्याला खूप आजार कमी होतात. त्यामुळे आपण सांधेदुखीसाठी खूप कडक पथ्य पाळणं हे खूप गरजेचं आहे. त्याच दरम्यान काही तपासणीही आपण रुग्णांना सांगत असतो त्या वेळोवेळी करणं खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ एक्सरे करणं, काही रक्ताच्या तपासण्या असतात त्या करणं, खूप मोठा किंवा गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्या तपासण्या MRI सिटी स्कॅन अशा देखील असू शकतात.
1: संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे तर सांधेदुखी हे त्याचं एक लक्षण आहे. सांधेदुखीवर योग्य उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. तसे होते हो हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर आज आपण सांधेदुखीबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम शर्विल होमिओपॅथी आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीय. पण फक्त लोकेशनच नाही तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
6: नमस्कार
4: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
6: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
4: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
6: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
4: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
6: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला

0: स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 पासून तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 पासून तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिलंय. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972 99 99.
1: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:35 होत आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती आणि सहकार्यांना आपण ऐकलं. गीत होतं नाधो महानोर यांचं आणि संगीत दिलं होतं अभिजित लिमये यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार

0: देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2,00,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
3: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
4: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
2: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
1: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
2: कसलं?
1: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
2: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना, तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: पद्मजा फेणाणे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. तर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
3: बुकिंग सुरू. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
6: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
7: आखीव रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
6: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
3: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस. स्पेअर्स वर 10% सूट.
8: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल @1 H39 जुनी MIDC सातारा. 98 22 801 804.
9: बांधकामाल करणारी बांधकामाची माणसं.
10: मॉडेल डेव्हलपर्स सातारा 83083 11511.
9: मॉडेल डेव्हलपर्स बांधकामालीची माणसं.
11: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
12: देत आहे 18 महिने मुदतीची
11: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
12: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
11: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट.

0: मज भीती वाटते मनातल्या भरतीची।
1: उत्तरा केळकर यांच्या स्वरात महेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
2: दादा बड्डेला श्रीमानला जाऊ.
3: आरटीओ ऑफिस समोर सातारा 91-58-31-11-53.
4: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू तिथेच रुजू.
5: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय,
6: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
7: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस,
5: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
6: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
5: 98-90-55-94-64.
8: आई आई ग, टॉयलेटची जागा सुजलीये, फुगून बाहेर आलीये.
9: काय काय काय काय?
8: तिथं ओलं राहतंय, खाजतंय. टॉयलेट नंतर जळजळतंय, आग होतीये, रक्त जातंय. तिथं पुळी पण आलीये, त्यातून रक्त येतंय. त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय.
4: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
10: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरपाड

0: विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार.
1: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94 21 21 23 01 94 21 21 23 01.
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
2: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.
4: 12वी सायन्स नंतर पुढे काय? फार्मसी मध्ये फक्त 2 वर्षात बनवा भक्कम करिअर. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा. 1986 पासून गुणवत्तेचं आणि विश्वासाचं नाव. राजवाड्याजवळ अनंत इंग्लिश स्कूल शेजारी, सातारा. सरकार मान्य अभ्यासक्रम, फी सवलत आणि मुलींना शैक्षणिक फी संपूर्ण माफ आणि हो, नोकरीची खात्रीही आमच्याकडे. संपर्क करा 98 81 64 79 85. कैलासवासी सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी, तुमच्या यशाची पहिली पायरी.
5: जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
6: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
5: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
7: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू, तिथेच रुजू.
5: RTO ऑफिस समोर, सातारा. 91 58 31 11 53.
8: श्रोते हो, याबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम.

0: लोकगीतांच्या कार्यक्रम सुरुवातीला आपण ऐकलेत शैला चिखले यांना.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.

0: विश्व, आपलं विश्व म्हणजे आपलं घर।
1: नारायण विश्व, जिथं आपलं जग वसेल।
0: नारायण विश्व, जिथे घराची ओढ लागेल।
1: नारायण विश्व, जिथं कोणी आपली वाट बघेल।
0: नारायण विश्व, रहिमतपूर रोड, कोडोली, सातारा इथे।
1: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट।
0: आमचा संपर्क 90118 90118,
1: 9011890118।
0: कंग्रायकर बिल्डर्स यांचे नारायण विश्व।
1: आपली वास्तू, हरी वास्तू,
0: पवित्रम तथास्तु।
2: साताऱ्याच्या जे के देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
3: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या जे के देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
2: ओनली ऍट जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स। साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
4: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे।
5: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
4: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94225-5094-94।
5: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97।
4: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
6: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
7: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCOM IT आणि MCOM IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम।

0: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण, कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस, शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
1: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
0: 98 90 55 94 64.

0: आकाशवाणी सातारा केंद्रावरून
1: कला शिक्षण इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण मुला मुलींकरता शासन मान्य डिप्लोमाना प्रवेश फाउंडेशन ATD GD आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग आर्ट मास्टर संपर्क SKM इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट बरे रस्ता सातारा फोन 74 99 415 793
2: रोज रोज हवे हवे
3: ताजी ताजी नवी नवी
2: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: आई आई ग टॉयलेटची जागा सुजलीये फुगून बाहेर आलीये.
6: काय काय काय काय
5: तिथं ओलं राहतय खाजतय टॉयलेट नंतर जळजळतय आग होतीये रक्त जातय तिथं पुळी पण आलीये त्यातून रक्त येतय त्रास होतोय मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय.
7: घाबरू नका आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
8: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड विना ऑपरेशन वेदनारहित विना रक्तस्राव अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार.
7: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर राजपथ सातारा 94 21 21 23 01 94 21 21 23 01.
9: दादा बर्थडे ला
10: श्रीमानला जाऊ.
11: RTO ऑफिस समोर सातारा 91 58 31 11 53
7: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू तिथेच रुजू.
12: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
13: देत आहे 18 महिने मुदतीची
12: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
13: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
12: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
13: संपर्क 84 08 92 93 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
12: नियम आणि अटी लागू.
8: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
14: 64 Avenue, 1BHK, 2BHK Flats, Medical College शेजारी सातारा 72 94 94 64 64.
8: बुकिंग सुरू. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
7: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
7: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
15: AI युगात IT क्षेत्रात करिअर करायचंय?
16: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
15: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक समृद्ध ग्रंथालय सुरक्षित वातावरण कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
16: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय कर्मवीर समाधी परिसर पोवई नाका सातारा
15: 98 90 55 94 64.

0: तुकाराम धडम यांच्या स्वरातलं माणिक माने यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
4: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव, बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस, स्पेअर्सवर 10% सूट.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
6: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
7: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
8: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
7: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
8: कसलं?
7: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
8: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना, तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
5: श्रीमान प्युअर व्हेज पुन्हा सुरू, तिथेच रुजू.
9: RTO ऑफिस समोर सातारा, 91-58-31-11-53.
10: JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
11: JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
10: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
12: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
13: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
12: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94-22-50-89-94.
13: बोडूज शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58.

0: 89.97
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
2: एआयच्या युगात आयटी क्षेत्रात करिअर करायचंय?
3: मग सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा घेऊन आलेत पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत BCA, BCom IT आणि MCom IT असे व्यावसायिक अभ्यासक्रम.
2: सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, समृद्ध ग्रंथालय, सुरक्षित वातावरण,
4: कौशल्य विकासासाठी विविध शॉर्ट टर्म कोर्सेस,
2: शिवाय 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी.
3: प्रवेशासाठी संपर्क रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा.
2: 98 90 54 94 64.
5: बांधकामाल करणारी बांधकामाची माणसं.
6: मॉडेल डेव्हलपर्स सातारा, 83083 11 5 11.
5: मॉडेल डेव्हलपर्स, बांधकामालीची माणसं.
7: शेतकरी सर जानाचर जानाचर रे, हा नाच गड्या सोन्याचा.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा लोकगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, ये रेशमी जुल्फे, ओ हसीना जुल्फो वाली, जुल्फों को हटा लो चेहरे से, ये जुल्फ अगर खिलके बिखर जाए तो क्या, असे अनेक हिंदी चित्रपट हिट गीत आपण ऐकत आलोय. जुल्फे अर्थात मराठीत केस. श्रोतेहो, या केसांचं सगळंच काही वेगळं असतं. काहींना ते विखुरलेले बटा उडणारे आवडतात, तर काहींना नीटनेटके विंचरलेले अगदी व्यवस्थित बसवलेले आवडतात. आणि यातूनच केश रचनेचा अर्थात हेअरस्टाईलचा उगम झाला आणि याचा पुढे सतत विकास होत राहिला.

श्रोते हो, आपलं व्यक्तिमत्व उठून दिसतं ते आपल्या दिसण्यातून, वागण्यातून. आणि आपल्या दिसण्याचा एक प्रमुख भाग म्हणजे आपला चेहरा. आणि या चेहऱ्याची मखर असते ती म्हणजे आपले केस. या केसांमुळेच आपल्या चेहऱ्याची एकूण ठेवण, व्यक्तित्व दुसऱ्यांच्या लक्षात येत असतं.

मंडळी, या केसांच्या रंगाचा विचार केला तर लक्षात येईल मुख्यत्वे केसांचा रंग काळाच असतो, परंतु काळ्या रंगाबरोबरच पांढरा, भुरकट, सोनेरी, तांबूस, अगदी अलीकडील काळातील विविध रंगांचे केसांचा, या केसांच्या रंगाबद्दल बरेच जण जागृत असतात. काळ्याभोर केसात एखादा चुकार पांढरा केस आढळला तर मन चुकचुकतं, कारण बऱ्याच वर्षापासून केसांच्या रंगावरूनच वयाचा अंदाज केला जात असे.

0: काळेभोर केस हे बालपण आणि तारुण्याचं प्रतीक, तर पांढरे होत जाणारे आणि पूर्ण पांढरे केस हे प्रौढत्वाचं आणि वार्धक्याचं लक्षण असे. मंडळी, आजकाल मात्र हे मोजमाप राहिलेलं नाही, कारण वयाची सर्व बंधनं तोडून काळ्याचे पांढरे कधी होतील हे सुद्धा सांगता येईनासं झालंय. हा, त्याला अनुवंशिकता तसंच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी सुद्धा कारणीभूत आहेत.
1: जुल्फों को

मंडळी, हे केस आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहेत. दाट काळ्याभोर केसांमुळे दिसणारं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. बारीक विशिष्ट केशरचनेमुळे दिसणारं व्यक्तिमत्व वेगळं असतं. तर लांब वाढवून वेगवेगळे वळण दिलेलं व्यक्तिमत्व आणखीनच वेगळं असतं. कोणाला कोणती केशरचना चांगली दिसेल हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं असतं.

श्रोते हो, या केसांचं आणि धार्मिकतेचं सुद्धा एक जवळचं नातं आहे, कारण जावळ, मुंज, मुंडण हे सर्व गोष्टी धार्मिकतेमध्ये मोडतात आणि त्या सर्व केसांशी संबंधित आहेत. त्यावर एकदा पुन्हा

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्न जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते बघा. मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा

गुल्ल ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू. कारण आपण आनंदी असू तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल.
2: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो ती परिस्थिती जेव्हा

0: हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो, कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं, तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
1: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
0: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
1: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो, पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
0: हो
1: ना. तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
0: बघा, आपण मोबाईल वापरतो, मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे, कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलाय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणालाय की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे, तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
0: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे. कशीही परिस्थिती असो, बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो.
1: बरोबर.
0: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंटमध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचंय, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची, स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे.

0: कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे. म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे, हो ना?
0: अगदी बरोबर.
1: तर अर्चना ते आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं. तर मन मजबूत करण्यासाठी व्यावहारिक उपाय कुठले असू शकतात?
0: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं? तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का? स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं? तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
1: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास
0: याच्याकडे बघत राहायचं.
1: अच्छा, डोळे बंद करून.
0: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेला असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण